नमस्कार, योकार आणि खूप खूप स्वागत. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz समलरियास आकाशवाणी पणजी केंद्र FM रेनबो सेवा. आयजवार गुरुवार भारतीय सौर दीस 24 वैशाख शके 1948 तारीख 14 मे 2026. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां 25 सेकंड जातात. समेस्त आयकुप्यांक येवकार दिवन आयच्या दिसा जावपी प्रसारीत तशेंच सहक्षेपी जावपी कार्यावळीक आतां आमी सुरवात करतात. सुप्रभात.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: म्युझिकल इयर्स 105.4 मेगाहर्ट्झ मिळाली असं आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल. सवार जाऊन 10:40 जातात आणि हो वेळ जोडला असा भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली. सुरुवातीक गौतमी हेदे अजीव नाईक तसेच कमल हांचा आवाज.

भारत की तकदीर मोहम्मद रफ़ी अंसाश्रेलो आवाज यास गीताबरोबर वेळ झाला सा भक्ती संगीतची कार्य व पुष्पांजली इथल्यान सोपता. ऐकूया स्टुडिओतल्यान कोकणीन मुखेल खबरो.

आय पी एल क्रिकेटात काल रात्री रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून कोलकाता नाईट रायडर्सांक 6 विकेटींनी हरयलो. नावेलीत 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सां सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्यूजिकली यॉर्स 105.4 MHz मिले रिया आकाशवाणी पंजी के नजर एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz वे जल्ला सा 11:32:44 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यक्रम ऐकूया. उस्ताद मुनावर अली खान हांचे गायन आनी तांणी सादर केल्लो राग भैरगी तशेंच गुजरी तोडी.

मध्य समय के लिए हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हचांतर्गत उस्ताद मुनावर अली खां हांचे गायन तांणी सादर केल्लो राग भैरगी तशेंच राग गुजरी तोडी. ह्याच बरोबर वेळ जाल्लो आसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ इतल्यान सोंपता.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.

0: दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची। हॅलो गोयकारा,
1: हॅलो

0: नमस्कार गोवा ह्या करवेन सगळ्या इक्विपँग योकार तुम्ही ट्यून इन करा 105.4 मेगा हर्ट समिळणार यास आकाशवाणी पणजी केंद्र एफ एम वेंबो सेवा 7 वरां जावन 11 मिनटां 25 सेकंड जातात. नमस्कार गोवा ह्या करवेन ऐकूया सुरवातेक विचार किरण.
1: विचारवंत मॅक्स मुलर हांणी म्हणिल्ले, हांव अनेक तास आनंदान सारता ते भारतीय वेदांत विशयक पुस्तकां वाचूनच. ही पुस्तकां म्हज्या खातीर सकाळची सूर्य किरणां आसात. म्हज्या लागींच्यान व्हांवपी स्वच्छ हवा, खळखळ व्हांवपी न्हंय आसा. सूर्यप्रकाशाशिवाय फूल फुलना आनी प्रेमाशिवाय मनीस जगूंक शकना हीच शिकवण म्हाका ह्या पुस्तकांनी दिली. जगांत उपनिषदा इतले महान ग्रंथनाथ,

0: सुंदरसा असेल हा विचार. वेळ झाला आसा, आतां ऐकुया दिनविशेष. म्हणजेच 14 मे आयच्या दिसाचे खाशेलपण.
1: दिनविशेष.

14 मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. आयचे हे दिसा 1984 वर्सा फेसबूकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग हांचो जल्म जाल्लो. तांचो जल्म न्यूयॉर्कच्या व्हाईट प्लेन्स हांगा जालो. मार्क झुकरबर्ग हांणी सोशल नेटवर्कींग वेबसायट फेसबूक हाची स्थापना केली. भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री हांचोय जल्माचो दीस आयचो 14 मे 1981 वर्सांतलो. प्रणव मिस्त्री हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ. मिस्त्री हांकां 2013 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमाच्या अंतर्गत यंग ग्लोबल लीडर म्हणून सन्मान केला. तांचो जल्म गुजरातान 14 मे 1981 हे दिसा जालो. निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हांगाच्यान संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी ह्या विषयांतली पदवी ताणी प्राप्त केली. ताचे उपरांत डिझायन हातूंत पदव्युत्तर शिक्षण ताणी घेतले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबय हांगा तांचे शिक्षण जाले. आयचेच हे दिसा आमी याद काडटा विनोद सम्राट वसंत शिंदे हांची. तांचो जल्म 14 मे 1912 वर्सांतलो. चित्रकलेचे गिन्यान आशिल्ले म्हणून दादासाहेब फाळके स्टुडिओंत तांकां पेंटिंग खात्याची जबाबदारी मेळ्ळी. स्टुडिओंत आसतल्या सगळ्या कामगारांक अभिनय, नाच, गाणे अशें येवंक जाय अशा विचारांचे आशिल्ले दादासाहेब फाळके. 1925 वर्सा दादासाहेब फाळके हांणी निर्माण केल्ल्या चतुर्थीचा चंद्र ह्या मूकपटांत वसंत शिंदे हांणी गणपतीची भुमिका केल्ली. ताचे उपरांत सीता वनवास, राम रावण युद्ध ह्या मूकपटांनी ताणी काम केले. आयचेच दिसा छत्रपती संभाजी राजे भोसले हांचो जल्म जाल्लो 1657 वर्सा. संभाजी राजान औरंगजेबाच्या 5 लाख सैनिकांकडेन 8 वर्सां झूज दिले. ताचे उपरांत फितुरी खातीर संभाजी राजांक औरंगजेबान धरलो. तर छत्रपती संभाजी महाराज हांची आयज जयंती. भारतीय लेखक असगर अली इंजिनियर हांचो आयज स्मृती दीस. तांचो जल्म 10 मार्च 1939 हे दिसा जालो. एक सुधारणावादी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी तांची वळख. महाराष्ट्रांत डॉ मोईन शाकीर आणि प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर हांचे वांगडा ताणी काम केले. आयज तांची जयंती. नाटककार आणि लेखक जगदीशचंद्र माथूर हांची याद आज आम्ही काढटा. ते एक हिंदी नाटककार आणि एकांकिका लेखक. आयज तांचो स्मृती दीस. हॉलिवूडांत काम करपी अभिनेते आणि गायक फ्रँक सिनात्रा हांचोय आयज स्मृती दीस. आयचेच हे दिसा 1963 वर्सा कुवेत ह्या राष्ट्राचो संयुक्त राष्ट्र संघांत प्रवेश जाल्लो. तर एअर इंडियाची मुंबय न्यूयॉर्क विमान सेवा सुरू जाल्ली ती आयचेच दिसा 14 मे 1960 वर्सा. आयचेच हे दिसा 1948 वर्सा इज्रायल ह्या राष्ट्रान ब्रिटनापासून स्वातंत्र्य घोषित केले. 14 मे 1973 हे दिसा US सर्वोच्च न्यायालयान सैन्यांत बायलांक समान अधिकार दिवपाचे जाहीर केले. LTTE हाचेर भारतान निर्बंध हाडले तो दीस आयचो 14 मे 1992. तर समलिंगी लग्नाक ब्राझील ह्या राष्ट्रान मान्यता दिली तो दीस आयचो 14 मे 2013 वर्सांतलो. आणि अशी मान्यता दिवपी ब्राझील हो 15वो देश थारलो. आयज जल्मल्ले गोंयचे नामनेचे सतारवादक पंडीत योगराज नायक. तांचो जल्म 14 मे 1968 वर्सांतलो. इटावा घराण्याची परंपरा मुखार व्हरपी पंडीत योगराज नायक हे उस्ताद शाह

0: परवेज हांचे शागिर्द. सतार वादनान आंतरराष्ट्रीय किर्ती ताणी मेळयली. आकाशवाणी ऑडिशन बोर्डाची पंडित ही पदवी 2016 वर्सा तांकां मेळ्ळी, तर आयज तांची जयंती. ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 14 मे.
1: दिन विशेष.

0: നിത്യസമയകലെ ഗൗതമി ഹെദി പമ്പോൾക്കരൻസോ ആവാസ കലനാ കഷേ ആയി ആമി ജാണുന്ന ഘുയാസ് ജി സംവയ ജി ആസ്താ ജീവനാന് കിട്ട്യോ മഹത്വച്ചോ ആസ്താ ആൻ സംവയച മനശാക കശ്യോ ഘടയതാത് ഹാചേർ ആമി ജാണുന്ന ഘുയാ ഉലുപ് കരുയാ ആനി വേഗേ വേഗേ ഗജാലിൻചേർ കശ്യോ സംവയ ആമി ആമചേ ജീവന ഘടയതാ ഹാചേർ ആമി മാഹിതി ഘുയാ തർ ആയിക്കതാത് തുമി 105.4 മെഗാഹർട്സ് മുള്ളാരി ആസാ ആകാശവാണി पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो सेवा.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
2: गाव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
3: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
2: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
4: गाव आणि हाव.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केला. गोंयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत उतार चढाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां.
1: पेट्रोल और डीजल आज यार क्रूड ऑयल अगर लेता है तो गवर्नमेंट को फॉरेन करेंसी में इंपोर्ट करना पड़ता है. तो इसमें हमारी फॉरेन करेंसी बच सकी. पेट्रोल और डीजल और 100 साल तक रहेगा या नहीं रहेगा ये भी मालूम नहीं. तो जितना कम अभी यूज कर सकते हो उतना ज्यादा देर तक हम यूज कर सकते. गोवा में बिल्कुल पेट्रोल का और डीजल का कोई शॉर्टेज नहीं है. 15 दिन का स्टॉक अभी है और ये जो रिप्लेनिशिंग होता है शिप से वो हर हफ्ते में एक शिप आती है.
0: काल साकवाळच्या बिट्सपिलांनी हे शैक्षणीक संस्थेत शिकपी आनीक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाची घडणूक उकताडार आयल्या. हे खबरेची दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन त्याविशी चौकशी सुरू केल्या. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी आणि ह्या जिल्हो समितीचे अध्यक्ष एग्नाक लिटस हांणी पत्रकारांक ही माहिती दिली. या विद्यार्थ्याच्या कुडीचे पोस्टमार्टम झाल्या उपरांत ह्याविशी अधिक माहिती मेळप शक्य असा असं त्यांनी सांगलें. काल सकाळी वेर्णा पोलिसांक ह्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मेळ्या उपरांत तांणी घडणुकेच्या जाग्यार वचून मुळावी चौकशी सुरू केल्या. जिल्हो समितीच्या वांगड्यांनी ह्या सुवातेर वचून काल पळोवणी केली. बीट शिक्षण संस्थेत शिकपी विद्यार्थ्यांक मानसीक भलायकेविशी आधार मेळचो ह्या खातीर फावो ते उपाय घेतल्यात. तरी आत्महत्या कित्याक जातात ह्याविशी समिती चौकशी करतले असं तांणी सांगलें. इतले मजगती साश्ट तालुक्यातल्या एका गावात एका 12वीची परीक्षा दिल्ल्या 17 वर्सांच्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्ल्याची कागाळ मायणा कुडतरी पुलिसात नोंद जाल्या. ह्याविशी पुलीस चौकशी करतात अशी माहिती मायणा कुडतरी पुलीस स्टेशनाचे निरीक्षक कपिल नायक हांणी दिल्या. येत्या शैक्षणिक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आणि व्याख्याते तत्वाचेर 265

विशिष्ट पदा भरतले. सहायक प्राध्यापक समुपदेशक ग्रंथपाल पदांखातीर उमेदवारांकडल्यान अर्ज मागोवपी जायरात जारी जाल्या. सरकारी महाविद्यालय साखळे, सरकारी महाविद्यालय खांडोळा, सरकारी महाविद्यालय केपे, संत सोयरोबानाथ आंबीये सरकारी महाविद्यालय विरनोडा, सरकारी महाविद्यालय मडगाव, गृहविज्ञान महाविद्यालय कांपाल आणि संगीत महाविद्यालय आल्तिनो या महाविद्यालयात ही पदा भरतले. बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, ज्योग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, कोकणी, मराठी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, स्पोर्ट्स सायन्स, झुऑलॉजी, फूड न्यूट्रिशन, टेक्सटाईल अँड क्लोदिंग, ह्युमन डेव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, वोकल, थिएटर आर्ट्स, लायब्ररियन, शारीरिक शिक्षण संचालक, महाविद्यालय समुपदेशक अशी ही पदां आसात. वाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात जाल्ल्या कथित वैजकी घाळपणाक लागून पाय वगडायल्ल्या 70-च्या 11 वर्सांच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. ही घडणूक दुर्दैवी आसा आणि फुडें अशी घडणूक जावची न्हय म्हणून सरकारान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांची तपासणी करपा खातीर आणि खर वैजकी नेम तयार करपा खातीर भलायकी सचिव, भलायकी सेवा संचालक, भलायकी विभागाचे सल्लागार फ्रेझेलो अरोजो आणि हेर अधिकाऱ्यांचा आसपाव आशिल्ली एक समिती स्थापन केल्या असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. पंडित योगराज नाईक प्रतिष्ठान कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान सर्गेस्त पंडित योगीराज नायक हांका संगीतात्मक श्रद्धांजली कार्यावळ स्वरयोगी 2026 घडवून हाडल्या. ही कार्यावळ आयज सांजे 6 वरांचेर पणजी पाट्यार कला आणि संस्कृती विभागाच्या संस्कृती भवनात जातली. ही आसा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोकणी भाषेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोकणी आणि कोकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403-001 हांगा सादर करचो. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण काल सावन 18 मे मेरेन गोंयांत उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती चालूच उरपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.

नमस्कार. गोवा ही कार्य होतो. मी कदा 7 वर जाऊन 31 मिनटां 5 सेकंद जातात. आम्ही जाणून घेतले आहेत जीवनात समय कितले महत्वाचे असतात. असे म्हणतात समय मनशाचे व्यक्तिमत्व घडयता, मनशाक घडयता. समय बऱ्यो जाल्यार मनशाचे जीवन बरे. आनी अशेंच कांय बुकू आसा ज्या बऱ्या संवयींचेर बरयल्ले आसा. तर संवय कित्याक म्हत्वाच्यो? कित्याक तर तुज्या जिवनांत सदांच बरे निर्णय घेवपाक मदत करता. जेन्ना तुज्यो बऱ्यो तुमच्या जिवनांत संवय आसता, जेन्ना संवय अशें म्हणटात एक संवय जेन्ना सिस्टम जाता म्हणजे सदाकाळ जाता. ते जिवनांत तुज्यो सगळ्यो गजाली सदाकाळ करून वयतात. अशें म्हणटात की बऱ्यो गजाली बरो बेटर प्रोडक्टिविटी आमकां हाडटात. सदांच आमकां कितेंय गजाल करपाक जाय जाल्यार मोटिवेशनाची गरज नासता, प्रोत्साहनाची गरज नसता. ते असेच जाऊन वयता जेव्हा तुमचे कडे बऱ्यो सवय असता. तर जाणून घेऊया आणि ह्याच्याबद्दल आणि काय फायदे आणि कसे आम्ही सवय बऱ्यो घडयतले. नमस्कार गोवा ही कार्यक्रम ऐकतात. ऐकूया फुडले गीत उस्ताद राशीद खानचा आवाज.

तर आम्ही ॲटॉमिक हॅबिट्स ह्या बुकाच्याबद्दल आम्ही जाणून घेतले. असे म्हणतात या बुकान सगळ्यात महत्त्वाची गजाल जी आसा ते म्हणतात फोकस ऑन सिस्टम नॉट गोल्स. म्हणजे एक संवय जी आसा एक सिस्टमा भशेन आसा ती एकदां लायली ती काम करत रावतली तुमकां जाणू या ना तुमी जाणू. हाका लागून सदांच गोल्साचेर आमी लक्ष दवरतात तेन्ना खूब पयस दिसता. पण आमी जेन्ना सिस्टमाचे सद्दां आमी काम करता सिस्टम म्हणजे एक प्रक्रिया एक संवय ती सदांच तुमी लक्ष तेजेर दियात या ना दियात ती ऑटोमॅटीक जायत वयतली. म्हणून ताका ऑटोमिक हॅबिट्स म्हणटा. म्हणजे तुमी ना जाणटा ती संवय आपल्या जिवनांत घट्ट जाता. ताच्या भायर सदांच अशा गजालींचें लक्ष दवरपाक जाय. रियल चेंज हॅपन्स वेन चेंज ऑफ आयडेंटिटी अशें म्हणटात. म्हणजेच सदांच आमी म्हणटा पळय आय वॉन्ट टू रन ताच्या बद्दल कितें म्हणपाक जाय हांव धांवता आय एम रनिंग. कित्याक जें म्हणटात तेंच तुमी करता. ताच्या भायर एक संवय घडोवपाक जाय जाल्यार बरी संवय घडोवपाक जाय जाल्यार चार म्हत्वाच्यो गजाली. इट्स ऑब्वियस अशें म्हणटात एट्रेक्टीव इजी आसपाक जाय आनी सदांच ती समाधानी करपाक जाय मनशाक अशी संवय आमी घडोवन हाडपाक जाय. ताच्या भायर धाकट्यो धाकट्यो गजालींचेर आमी लक्ष दिवपाक जाय. धाकटी संवय सगळ्यांत धाकटी जशें की उदक पिता आसतना समज आमकां 5 लिटर उदक पिवपाक जाय जाल्यार 1 लिटरूय न्ही 1 ग्लास आपूण पितलो हाचेर लक्ष दिवपाक जाय. तीच 1 ग्लासा कडल्यान 4 लिटर हाडे पावता. सदांच करपाक जाय ल्हान ल्हान प्रॅक्टीस सदांच करत रावपाक जाय. सदांच ट्रॅक दवरपाक जाय आपूण सदांच करता काय ना. सदांची संवय लावपाक जाय आनी ज्यो गजाली तुका ह्या संवय कडल्यान पयस व्हरता त्या गजाली कडल्यान तुमी पयस रावपाक जाय. ताच्या बरोबर वायट दीस येयले उपकारता केन्ना चुकले उपकारता मात परत सुरवात करपाक सोडूं नाका. तर असो आशिल्लो हो बूक आनी ह्या बुकान निमाणें अशें म्हणटा यू डू नॉट रायज टू लेवल ऑफ युअर गोल यू फॉल द लेवल ऑफ युअर सिस्टम. सिस्टम म्हणजे जी संवय तुमी घडयतात जेन्ना चुकता पडटा तेन्ना सिस्टमान पडटलो. तर अशी संवय घडोवया

नमस्कार गोही करेवा के तली वेळ झालो सात. नमस्कार गोही करेवळीन तुमच्या कडल्यान निरोप घेवपाचो. आयकूंक रवात आठ वरांचेर समाचार प्रभात.

म्युझिकली योर्स 105.4 मेगाहर्ट्स मलेरियाचं आकाशवाणी पणजी गणेश एफ एम रेनबो चॅनल 8:15:40 जातात आणि हा वेळ जाल्लो आसा कातारांच्या कार्यावेचो. ऐकूया तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां. सुरवातेक इंग्लीश लेडी म्हणटा लॉरा.

नदर म्हणल्यार कितल्या गारांनी कांयच करिनासतना दादल्यांनी सागरा मेन तोडला बऱ्या गोवा चोडला कितले उस्तोऱ्यांनी.

अल्फ्रेड रोज आणि रिटा रोज यांचा आवाज शिलो ये जॉन ये हिंदेस तुम्ही ऐकले कातार 8:32 जातात लॉरेन्स दे त्या रेकॉलांच्या आवाजाने किंवा फुडले कातार.

0: ह्या दौऱ्यात उर्जा सुरक्षा हे प्रमुख लक्ष्यांच्या क्षेत्रापैकी एक आसा. ह्या दौऱ्यात एलपीजी आनी सामरीक पेट्रोलियम साठो ह्या क्षेत्रात दोन समजिकायेची कबलात जावपाची शक्यताय आसा. आसाम सरकार समान नागरी संहिता म्हळ्यार युसीसी विधेयक ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक राज्य विधानसभेत मांडटले. मुख्यमंत्री म्हण आपल्या दुसऱ्या कार्यकाळातले पहिल्या मंत्रिमंडळाच्या बसकेचे अध्यक्ष म्हणून जाल्ल्या बसके उपरांत प्रसारमाध्यमांकडेन संवाद साधताना मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सर्मान ही माहिती दिली. आसाम विधानसभेचे खाशेले अधिवेशन 21 मे ते 26 मे मेरेन जातले. ह्या अधिवेशनात नव्यान वेचून आयिल्ले आमदार सोपूत घेतले. ह्या निर्णया उपरांत उत्तराखंड आनी गुजराता उपरांत समान नागरी संहितेचे विधेयक हाडपी देशातले तिसरे राज्य आसाम थारतले. अस्तंत बंगाल सरकारान बटाट कांदो फळां भाजीपालो तेलबियो अन्नधान्य आनी हेर गरजेच्या वस्तूंच्या आंतरराज्य येरादारीवेले आशिल्ले सगळे निर्बंध काडून उडयल्यात. हे निर्बंध तेन्नाच्या तृणमूल काँग्रेस टीएमसी सरकारान लागू केल्ले. दुसरे वटेन एका म्हत्वपूर्ण घडामोडीत पश्चिम बंगाल सरकारान शिक्षक भरती नगरपालिका भरती आनी सहकारी सेवा मदल्या भरती घोटाळ्याकडेन संबंधित प्रकरणां सीबीआयकडे दिवपाचो निर्णय घेतला. तशेंच तृणमूल काँग्रेस सरकारान सेवानिवृत्ती उपरांत ज्या व्यक्तींक परत सेवेंत घेतिल्ले ते सगळ्या व्यक्तींची सेवा पश्चिम बंगाल सरकारान बंद केल्या. केंद्र तपास ब्युरोचे संचालक प्रवीण सूद हांकां सरकारान एका वर्साची मुजतवाड दिल्या. कार्मीक आनी प्रशिक्षण खात्यान जारी केल्ल्या अधिकृत आदेशा प्रमाण मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीन सूद हांकां ह्या म्हयन्याच्या 24 तारखे उपरांत चौकशी एजन्सीचे संचालक म्हणून मुजतवाड दिवपाक मान्यताय दिल्या. भारताची सर्वसमावेशक एआय परिसंस्था घटमूट करपाक इंडिया एआय कार्यावांगडा समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आशिल्ल्या इंडिया एआय मिशनान एआय अर्थवेवस्थेची सुलभता वाढोवपाक काम करपी कार्या ह्या गैरलाभकारी संस्थे वांगडा ही कबलात केल्या. सरकारान सप्टेंबर 2026 मेरेन वा मुखावेलो आदेश ये मेरेन कच्ची साखर धवी साखर आनी शुद्ध साखर हाचे सयत साखरेच्या निर्यातीचेर तात्काळ बंदी घाल्या. एका अधिसूचने प्रमाण परकीय व्यापार महासंचालनालय म्हळ्यार डीजीएफटीन निर्यात धोरणात प्रतिबंधित वेल्यान निशिद्ध असो बदल केला. ही बंदी सीएक्सएल आनी टीआरक्यू कोट्या अंतर्गत युरोपियन युनियन आनी अमेरिकेक आगाऊ प्राधिकरण योजना म्हळ्यार एएएस अंतर्गत तशेंच हेर देशांच्या अन्न सुरक्षेच्यो गरजो पुराय करपाक सरकार ते सरकार स्तरांत निर्यात जावपी साखरेक लागू जावचो ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुश गोयल हांणी नवी दिल्लीत मालदिवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिशा महादम हांची भेट घेतली. सोशल मिडियाचेर एका पोस्टात गोयल हांणी म्हळां की दोनूय देशांमदल्या राजनैतीक संबंधाक 60 वर्सां पुराय जावपाच्या निमतान ह्या बसके वेळार दोनूय फुडाऱ्यांनी भारत आनी मालदीव मदल्या मजबूत आनी विशेष भागीदारीची पुष्टी केली. भारत मालदीव मुक्त व्यापार कबलाती खातीर वाटाघाटीक गती दिवप, द्विपक्षीय गुंतवणूक कबलात मुखार व्हरप, थळाव्या चलनात व्यापार वेव्हाराक प्रोत्साहन दिवप आनी पर्यटन डिजिटल पेमेंट आनी वेवसाय ते वेवसाय संबंधांमदी सहकार्य अधिक घट्ट करपाचेर ह्या चर्चेत लक्ष केंद्रीत केलां. आर्थिक वेव्हार विशयक मंत्रिमंडळ समिती म्हळ्यार सीसीईएन 2026-27 विपणन हंगामा खातीर 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हळ्यार एमएसपीत वाढ करपाक मंजुरी दिल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत प्रसारमाध्यमांकडे उलयतना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की शेतकारांक तांच्या उत्पादना खातीर किफायतशीर भाव मेळचो म्हूण सरकारान खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्या. खरीप हंगामा खातीर शेतकारांक अंदाजे 2,60,000 कोटी रुपया मेळटले आनी हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रीक टना परस चड पिकांची खरेदी करतले. वैष्णव हांणी म्हळां की सूर्यफूल बियाणां खातीर किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 622 रुपयांची सर्वाधिक वाढ, त्या उपरांत कापसा खातीर प्रति क्विंटल 557 रुपया आनी तिळा खातीर प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ सुचयल्या. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध आनी सहकार मंत्री रोनाल्ड लामोला हांचे कडेन चर्चा केली. संस्थागत यंत्रणेवरवी द्विपक्षीय संवाद चड खर करपाची गरज आसा हाचेर दोनूय वटांनी एकमत आसा अशें डॉ जयशंकर हांणी सांगले. तांणी भारत दक्षिण आफ्रिका सामरीक भागीदारीच्या वेगवेगळ्या तासांचो नियाळ घेतलो आनी परस्पर हिताच्या मुखेल बहुपक्षीय प्रस्नांचेर

म्युझिकली यॉर्स 105.4 मेगाहर्ट्स म्हणलं याचा एफ एम रेनबो सेवा नित्य समयकले स्टुडिओतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो 8 वाजून 51 मिनटां 15 सेकंद जातात. कातरांची घरे फुडें उरुया एच ब्रिटॉन हांचो आवाज ऐकुया फुडल्या खिणांक.

जोडलो सेबियन हे मात सरदेसायच्या वदनशिले हे कातार याच कातारा बरोबर वेजल्ला आसा कातारांची कार्यवळींतल्यान सोंपता.

सदाबहार ही गाण्यांची कार्यावर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल 105.4 MHz. घेऊया एक लहानसा उभीसव आणि असेच ऐकूया गीता 21वा प्राण.

धरती या फिल्मातले ऐकूया पुढले गीत. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, संगीतबद्ध करपी लता मंगेशकर आणि पुरपी अजिंदर किशन.

सदाबहार या गाण्याचे कार्यक्रम ऐकूया पुढल्या खेळा मोहम्मद रफी आणि मेहमूद. आमचा आवाज शंकर जयकिशन आणि संगीतबद्ध केले आणि शैलेंद्र आणि

ताली तग ढिम तग ताली तग ढिम तग झाला आमचं ताग ढग ताग ताग नाक ताक झुम ताक नाक नाक झुम ताक नाक नाक झुम ताक नाक नाक झम धारिता झग धारिता झन झाले गोगू दारी दाबू दारी गेटे ताली झम धारिता झग धारिता झन झाले गोगू दारी दाबू दारी गेटे झम धारी जग धारी जाग नाक ताक ताक झिंद ताक झिंद ताक झिंद ताक झम धारी जग धारी झाले झाले गोगू

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

आशा भोसले भोसले गायिका गाणं राणी हे गाणं तुम्ही ऐकत आहोत मराठी गाण्याचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. संगीता ही गायिका ऐकूया पुढचं गाणं.

चल गो पारो हे गाणं तुम्ही ऐकत आहोत. मराठी गाण्याचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरून 105.4 मेगाहर्ट्झ. ऐकूया पुढचं गाणं, शैलेश हा गायक.

0: याच गाण्याबरोबर वेळ झालेला आहे मराठी गाण्याचा कार्यक्रम इथे संपर्क होत आहोत.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

साधना सरगम आणि जय मंगलदास हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. सुगम संगीताची कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया शान हांच्या आवाजात हे गीत. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार साईश पणंदीकर.

पैसुल्या माळत्या अजून वाट पळयता तुझी केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां फुलतली सगळी सपन फुलां तुझी म्हजी केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही स्वप्नात मजा, एक मोर सदाच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात।

निहिरा जोशी, देशपांडे आणि दीप कारापूरकर हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. अशोक पत्की हांचे संगीत आणि राजय पवार हांची गीतरचना. सुगम संगीताच्या कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

ऋषिकेश कदम हांची गीतरचना तुम्ही निकतीच ऐकली. गौतमी हेदे हांचो आवाज आणि संगीत. सुगम संगीताच्या कार्यावळीन या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

सुगम संगीताच्या कार्यावळीन तुमकां परतून एकदा येवकार. आयकुया फुडलें गीत. पंडीत जितेंद्र अभिशेकी हांचो आवाज, गीतकार बाकीबाब बोरकार.

श्यामा चित्तार हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. सुगम संगीताची कार्यावळ पुढे वळताना आता ऐकूया दीपलक्ष्मी मोगे हांच्या आवाजात हे गीत. मुकेश घाटवळ हांचे संगीत आणि सतीश गांवस हांची रचना.

0: बिंदिया वस्त हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकलें. संगीतकार मयुरेश वस्त आनी गीतकार उशा नायक. मोगाळे कुप्यानो सुगम संगीताचो आस्वाद तुमी घेता FM रेनबोचेर. कार्यावळीन ह्या खिणाक घेवया ल्हानसोच विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून इन केला एफ एम रेनबो. 12:11 आनी 13 सेकंद जाल्यात. आता ऐकूया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकूपाक रावात तुमच्या आवडीचे हिंदी फिल्मी संगीत चित्ररंजन कार्यावळींत. 12:30 मुखेल खबरो उपरांत 12:32 परतून एकदा चित्ररंजन. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो. 1:05 कातारां. 1:30 मुखेल खबरो उपरांत परतून एकदा कातारां. दनपारच्या 2 वरांचेर नाट्यगीतां तुमकां आयकुपाक मेळटलीं.

2:32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन जुकबॉक्स, आफ्टरनून मेलडीज 3:00, रिक्वेस्ट प्रोग्राम 4:05, 5:10 ग्लोबल

आता जाणं जाऊन घेऊया महादेव चॅनलावेलो कार्यावळी. महादेव चॅनलाचेर या खिणाक खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 12:30 अस्तुरी कार्यावळीन आयकुपाक रावात स्वर संगम. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो, 1:05 मुखेल खबरो, उपरांत कानळा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदाफुली 1:40 चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30. कोकणी युवाणी 5:30, रोजगार माहिती 6:10. शब्दुली आयकुपाक रावात 6:15. कातारांचो आस्वाद घ्यात 6:35. 7:00

चावडेर 7:30 8:15 गीत गजल कलात्मक गोय आयकुपा करावात 8:30 स्पॉटलाइट 9:15 कंट्री वाइड 9:30 आणि 9:45 इनसाइट्स आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.

महाराष्ट्राच्या धावरांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, धावर जाऊन 30 मिनिटांचे कर्नाटक शास्त्रीय संगीत, किंवा शिल्लो महादेवच्या कलावेल्यो तरीकवार.

काइट्स या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले के हांचो आवाज. संगीतकार राजेश रोशन आणि गीतकार नासिर फराज. चित्ररंजन कार्यावळीन आता ऐकूया दिल क्या करे या फिल्मातले गीत. उदित नारायण आणि अलका याग्निक हांचो आवाज. संगीतकार जतीन.

मोगळ आयकुप्यांनो, हिंदी फिल्मी संगीताचो आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्ररंजन. ऐकूया फुडले गीत ओम शांती ओम या फिल्मा खातीर सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचो आवाज, संगीतकार विशाल शेखर आणि गीतकार जावेद अख्तर.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

चित्ररंजन कार्यावळीन तुमकां परतून एकदा येवकार. आयकुया फुडलें गीत कहुना प्यार है ह्या फिल्मा खातीर कुमार सानू हांचो आवाज, संगीतकार राजेश रोशन आनी

गँगस्टर ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अभिजीत हांच्या आवाजात, प्रीतम हांचे संगीत आणि निलेश मिश्रा हांची गीतरचना. चित्ररंजन कार्यावळ पुढे वरताना आता ऐकूया बेटा या फिल्मातले गीत, अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण हांचो आवाज. संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन आणि गीतकार समीर.

कामावयली दगदग ट्रॅफिक इतलो बोवाळ घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज दर दिसा सांजवेळा 5:00 ते 7:05 मजगती

नमस्कार रसिक हो, नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. नाट्यगीतांची ही सुरेल भेट खास आपल्यासाठी सादर करीत आहोत.

रसिक हो, सौभद्र या नाटकातील गीत आपण ऐकले माणिक वर्मा यांच्या स्वरात, संगीतकार आणि गीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर. नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत, द्रौपदी या नाटकासाठी उल्हास कशाळकर यांचा स्वर, संगीतकार मास्टर कृष्णराव आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना.

स्वयंवर या नाटकातील गीत आपण ऐकले मालती पांडे यांच्या स्वरात, भास्करबुवा बखले यांचे संगीत आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना. रसिकहो, नाट्यगीतांची ही सुरेल भेट आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत.

वरवंचना या नाटकातील गीत आपण ऐकले शांताराम कामत यांच्या स्वरात. संगीतकार आणि गीतकार गोविंदराव टेंबे. रसिकहो, नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत. आशा निराशा या नाटकासाठी कुमार गंधर्व यांचा स्वर, मास्टर कृष्णराव यांचे संगीत आणि यशवंत नारायण टिपणीस यांची रचना.

रसिक हो सत्तेचे गुलाम या नाटकातील गीत आपण ऐकले, शरद जांभेकर यांचा स्वर, संगीतकार वजेबुवा आणि गीतकार भा वी वरेरकर। या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, आणि कार्यक्रमातून मी ऋचा आपला निरोप घेते, नमस्कार। 2:32 पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता आर जे प्रियांका यांच्या साथीने। आता ऐकूया मुखेल खबरो।

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. काँग्रेसीचे आमदार व्ही डी सतीशन हे केरळचे नवे मुखेलमंत्री आसतले. काँग्रेसीन आयज नवी दिल्लींत आयोजीत केल्ल्या पत्रकार परिशदेंत व्ही डी सतीशन

त्यांच्या नावाची घोषणा केली. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात आज नेटान पाऊस पडटलो असे भारतीय हवामान खात्यान सांगला. अंदमान आणि निकोबार द्वीप, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अस्तम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि करायकलांत येता ते फुडले 3 दीस उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. नवी दिल्लीन आयज ब्रिक्स विदेश वेव्हार मंत्र्यांच्या 2 दिसांच्या बसकेची सुरवात जाल्या. विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांच्या अध्यक्षतेखाला ही बसका सुरू आसा. त्रिपुरा सरकारान खर्च कमी करपाच्या आणि इंधनाची बचत करपाच्या हेतान कांय येवजण्यो तयार करून लागू केल्यात. इंधनाची बचत करपा खातीर आणि शक्य जाता तितले घरा कडल्यानूच काम करपाच्या पद्धतीचेर म्हळ्यार वर्क फ्रॉम होमाचेर भर दियात असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलो मारल्या उपरांत त्रिपुरा प्रशासनान आदेश आणि सुचोवण्यो जारी केल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज नवी दिल्लीत 2 दिसांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेची सुरवात जाली. ह्या बसकेचे अध्यक्षस्थानार परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आशिल्लें.

सातवार दहा मिनिटांचे आज ब्रेसार म्हणटकीच कार्यावळ फोन इन संगीत सरगम सात वरां 20 मिनटांचेर प्रादेशीक खबरो जाले उपरांत फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ फुडें वतले. सात वरां 58 मिनटांचेर तुमी आयकूंक शकतले मुखेल खबरो. 8 वरांचेर कातराची कार्यावळ आनी 8:30 मिनटांचेर पोरण्या हिंदी फिल्म गितांची कार्यावळ आसतली सदाबहार. रातच्या 9 वरांचेर प्रायोजीत कार्यावळ आर्गां तुका सोमया.

आणि 11:10 द मेलो आर मजगती धावरांचेर हिंदीतल्यान खबरो आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले आणि रातच्या 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातले.

श्रोतेहो नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्स वरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून बोलत आहोत. 5:35 झालेले आहेत, प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम.

वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत नुकतंच आपण ऐकलं आणि कार्यक्रमात यानंतर प्रदीप निफाडकर यांची ही गीतरचना भीमराव पांचाळे यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायलेली आहे.

या सिस्टानो, तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा, आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सॉन्ग्स. जायत्या वेळार आम्ही जायत्या खिणांक वेगवेगळ्या क्षेत्रांत आम्ही नामना मेळोवपाचो प्रयत्न करतात, पूण नामना मेळोवपाचो प्रयत्न करतना एक ध्येय आम्ही दवरपाकूच जाय, जे आमी सगळे जाण दवरतात. त्या ध्येया पासून आमी जर पयस वयता अशें आमकां स्वताक दिसलें जाल्यार आमी त्या ध्येया कडेन परत येवपाक जाय आनी आपलें ध्येय साध्य करपाक जाय. आनी हें साध्य करतना ध्येय आपल्या मनान एक निश्चय आसपाक जाय, एक निश्चय.

0: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलं अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आलतीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020 6727 10.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आबू धाबीत संयुक्त अरब अमिरात युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांची भेट घेतले. ह्या भेटीन भारत आनी युएई आपली आदींच घटमूट आशिल्ली भागीदारी मुखावेल्या पावण्यार भरतले. दोनी देशांमदल्या वाडट्या उच्चस्तरीय संबंदांच्या फाटभुंयेर ही भेट जाता. युएईच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या वर्सा जानेवारीत नवी दिल्लीक भेट दिल्ली. फाटल्या दशकातली ही तांची पाचवी भारत भेट आनी युएईचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसरी भेट. आज नवी दिल्लीत दोन दिसांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेची सुरवात जाली. ह्या बसकेचे अध्यक्षस्थानार परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आशिल्ले. ह्या बसकेन ब्रिक्स सदस्य देश आनी भागीदार राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आनी प्रतिनिधी मंडळाच्या मुखेल्यांनी वांटो घेतला. बसके वेळार परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आनी प्रादेशिक मुद्द्यांचेर विचारांची देवाणघेवाण करतले.
1: For the BRICS meeting is, however, a special occasion. It allows us to exchange perspectives and encourages us to develop convergences. And in this complicated and uncertain world, that is of ever greater importance. Excellencies, India's chairship appreciates your support, which has contributed to the steady progress of our work. These engagements have strengthened cooperation and advanced dialogue across sectors. We look forward to building on this momentum.
0: आपल्या प्रास्ताविक उलोवपांत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणले की जागतिक वेवस्थे खातीर शांतता आनी सुरक्षा केंद्रस्थानार आसात. हालीचो संघर्ष फक्त संवाद आनी मुत्सद्देगिरीचे म्हत्व अधोरेखित करता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बसकेच्या निमतान तांचे इंडोनेशियन समपदस्थ सुगियोनो हांची भेट घेतली. एका सोशल मिडिया पोस्टांत तांणी म्हणले की तांणी भारत इंडोनेशिया व्यापक सामरीक भागीदारीच्या प्रगतीचो आनी अग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटने बरोबरच्या सहकार्याचो आढावो घेतलो.
1: Considerable flux in international relations, ongoing conflicts, economic uncertainties, and challenges in trade and technology and climate are shaping the global landscape. There is a growing expectation, particularly from emerging markets and developing countries, that BRICS will play a constructive and stabilizing role. In this background, our discussions today are an opportunity to reflect on global and regional developments and to consider practical ways to strengthen our cooperation.
0: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ NDRF फक्त 20 वर्षांच्या अल्प कालावधीत देशभरातल्या 140 कोटी लोकांचा विश्वास मिळयला, असे गाझियाबाद हांगा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळाच्या प्रेसिडेंट स्कलर पुरस्कार सुवाळ्यात उलयताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हणले. खंयच्याय दळा खातीर प्रेसिडेंट स्कलर हो सन्मान मिळोवप ही अत्यंत अभिमानाची बाब, असे तांणी म्हणले.
2: राष्ट्रपति निशान का सम्मान दिया गया, वो हम सब के लिए गौरव और प्रतिष्ठा की बात. ये सम्मान NDRF के समस्त बल के सेवा, साहस, शौर्य और समर्पण के संचित गुणों का सम्मान है. 20 साल के कम अंतराल के अंदर आपदा बचाव के क्षेत्र में भारत को वैश्विक नक्शे पर रखने का काम NDMA और NDRF ने किया है.
0: आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. निवळ प्रक्रिया लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पावण्यार जातली. अर्ज करपाक निमाणी तारीख आसा 17 मे 2026. अधिक म्हायती खातीर

नट्टी, टोस्टेड आणि अर्थी फ्लेवर येता. आणि कॉफी सारखे ही कॉफी कोडूय बी नसता. हातून दूद, साखर किंवा मसाले सुद्धा लोक ॲड करतात. कांय लोक हाका ओकरा टी अशें म्हणटात. पूण ही जगाक कॉफी नवीन न्हय. जेन्ना अमेरिकेन कोल्ड वॉर चालू आसले तेन्ना कॉफी म्हारग जाल्ली आनी कॉफी मेळ्ळें म्हळ्यार दुर्लभ जाल्लें त्या काळांत. आनी त्या काळांत सावन ओकरा सीड्स भाजून अमेरिकेंतले लोक वापरताले. आनी ही कॉफी मॅक्सिको, झांबिया आनी जायत्या देशांनी घरगुती स्तराचेर लोक तयार करून कॉफी पियेतात.

इश्टानो आयच्याच दिसा 1982 सालान ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी अशे नामकरण जाल्ले तो दीस आयचोच 14 मे 1982। भारत आणि मलेशिया हातून 7 करार झाले या दोन देशांमध्ये। तो दीस आशिल्लो आयचोच साल आशिल्ले 2001। छत्रपती संभाजी महाराज हांचो जल्म आयच्याच दिसा 1657 सालान। विनोद सम्राट कला गौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्कारान सन्मानित वसंत शिंदे हांचो जल्म आयच्याच दिसा 1909 सालातलो।

0: मिष्टानो तुम्ही ऐकतात कार्यक्रम रेनबो सांस. आता बरोबर 6:58 जातात. काय खेळा भीतर ऐकूया मुख्य खबर.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. स्टार्टअप सुरू करपा खातीर आनी हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन वेवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्र सरकारान चालीक लायिल्लो वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट येवजणे वरवीं गोंयांतूय सद्याक काम नेटान सुरू आसा. मात गोंयांत जिल्हे कमी आशिल्ल्या कारणान एक जिल्लो एक प्रॉडक्टा परस एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी 133 राज्य पांवड्यावेली बँकांच्या जाळवणदारां कडेन खासा बसका घेतली. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना स्टार्टअप योजनांक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. राज्यांत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावीपणान चालीक लावपाच्या नदरेन 6वी ते 8वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन 10 स्कूल बॅग मुक्त दीस उपक्रम चालीक लावचो असे GSCRT मागलां. सध्या संवसारभर झुजासारखी परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता असून लेगीत केंद्र सरकारच्या प्रभावी नियोजनाक लागून भारतातल्या सामान्य लोकांक कसलोच उणाव जावंक ना असे असून लेगीत काँग्रेस आणि हेर विरोधी पक्ष या विषयाचेर राजकारण करतात असो आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते यतीश नायक हांणी केला. पर्यटन मळावेल्या जाळवणदाराची आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या अध्यक्षतेखाला पर्यटन भवनात बसका जाली. या बसके वेळार आखाती देशाच्या गेराच्या गोंयच्या पर्यटनाचे जावपी परिणाम इंधनाविशीं उप्रासिल्ल्या प्रस्नांचो पर्यटन मळार जावपी परिणाम तशेंच पर्यटन मळार येवपी आव्हानाविशीं चर्चा जाली अशी माहिती रोहन खंवटे हांणी दिल्या. आयपीएल क्रिकेटांत आज सांजे 7:30 धर्मशालांत पंजाब किंग्स मुंबय इंडियन्स आड खेळटलो. हवामान खात्यान 15 आनी 16 मेक गोंय राज्यांतल्या कांय सुवातांनी गडगडपा वांगडा उश्ण आनी दमट हवामानाचो अदमास दिला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: येस इश्टानो, निकतेच तुम्ही ऐकल्यो मुखेल खबरो.

0: स्टार्टअप सुरू करपा खातीर आनी हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन वेवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट येवजण गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बँकांच्या जाळवणदारां कडेन 133वी राज्य पांवड्यावेली खासा बसका घेतली. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना स्टार्टअप योजनेक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. आतां पुराय खबरो. स्टार्टअप वेवसाय सुरू करपाक गोंयांत बायलां मुखार आसात. ह्या येवजणेचो लाव घेवपा मदीं एक तृतियांश भाग बायलां उद्देजकांचोच आसा अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. स्टार्टअप सुरू करपा खातीर आयटी उद्देजकूच आसपाक जाय हो गैरसमज जावन आसा. हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन वेवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय सरकार बायलांक आर्थिक रित्या सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूंक माची दिवपाक खासा सवलती दिता. गोंयच्या बायलांनी आपल्या उद्देगाचो विस्तार करपाक ह्या येवजणेचो लाव घेवप गरजेचें आसा. स्टार्टअपा वरवीं उद्देग करपाक बायलांक 10 लाख मेरेन रीण मेळटा. ताका लागून बायलांनी अशा येवजणेचो लाव घेवन स्वताच्या वेवसायाक घटमूट करचें अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां.
1: अंडर 10 लाख रुपया पर्यंत स्टार्टअपाची सबसिडी आणि आम्ही आतापर्यंत सबसिडी दिता तितूर 10 जर महिला असत जाल्यार 4 महिलांनी स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेतल्या. कमीत कमी 1/3 महिलाच असा स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेवपी. स्टार्टअप जर आपलो रजिस्टर्ड करतलो असत जाल्यार ताका आयटी इंजिनियरूच जाय अशी गरज ना. स्टार्टअप एनीवन कॅन स्टार्ट. स्टार्टअप कॉन्टेस्ट आम्ही जी बरी बिझनेस करता तांच्यांनी या कॉन्टेस्टात पार्टिसिपेट जावचो आणि इट इज अ प्राऊड मुमेंट फॉर अस.
0: केंद्र सरकारान चालीक लायिल्लो वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट येवजणेवरवी गोंयांतूच सध्या काम नेटान सुरू आसा. मात गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक जिल्लो एक प्रॉडक्टा परस एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयाक स्वयंपूर्ण करतना गोंयच्या बायलांक सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूंक बाजारपेठ दिवपाक तशेंच तांच्या उत्पादनाक मार्केटींग पॅकेजींग हँडलींग कशें करप ताचें प्रशिक्षण सरकार अशा उद्देजक बायलांक दिता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते गोंय ग्रामीण उदरगत संस्था आनी निती आयोगाचे जोड पालवान आयोजित केल्ल्या वुमन एंटरप्रेन्योरशीप प्लॅटफॉर्म कार्यावळीत उलयताले.
1: प्रॉडक्ट आम्ही वन डिस्ट्रिक्टच्या ऐवजी वन तालुका वन प्रॉडक्ट म्हणजे पेडण्यापासून काणकोण वता असताना हरमलच्यो चिली पेडण्यात बऱ्यो मिळू शकता. बिचोलेन जर आयले असत जाल्यार आमकां मेनकुऱ्याचो हरसाणो खूप बरो जावपाक शकता. आमकां हरसाणो आज 450 रुपया किलो जाला म्हणजे कारण आमी जर ताका अजून पॅकिंग आणि ब्रँडिंग केले जाल्यार तो 550 रुपयांनी सुद्धा लोक घेऊन तयार असा. आम्ही कुणबी सारी आणि कुणबी शॉल नॉट ओनली इन द गोवा बट ऑल इंडिया लेवलाचेर ताका मार्केट करपाक शकलाय. गव्हर्नमेंटात फक्त सपोर्ट केला प्रोमोट
0: यावेळी मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी वुमन एंटरप्रेन्योरशीप चॅप्टर हस्तकारागिरां खातीर खासा विक्री आणि उत्पादन माची तसेच खासगी माल उत्पादन करपी व्यवसायिक या वुमन एंटरप्रेन्योरशीप चॅप्टरावरवी लॉन्च करपाची कार्यावळ झाली. संपूर्ण गोंय मोहिमेखाला दूध भाजी नुस्तें तशेंच हेर गरजेच्या वस्तूंचे उत्पादन गोंयात जावचे म्हणून तरेकवार कार्यावळी सुरू आसा. हे भायर स्टार्टअप धोरणाखाला बायलांक 10 लाखांचे अनुदान दिवपी येवजण आसा. बायलांनी पारंपारीक वेवसाय तशेंच वस्तूंची निर्मिती करून वेवसायात पावल घालचे अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मागलां. वुमन एंटरप्रेन्योरशीप प्लॅटफॉर्मा खाला 1 वर्साचो अजेंडा तयार केला अशें संचालक NROI हांणी ह्या वेळार सांगले. गोंय सरकारान आर्थिक नदरेन दुबळ्या सी क्लास वर्गातल्या नगरपालिकांक कर्मचाऱ्यांचो पगार आनी पेन्शन दिवपा खातीर अर्थीक मजत दिवपाची नवी येवजण सुरू केल्या. प्रशासन येवजण घटमूट करपा खातीर अर्थीक नदरेन दुबळ्या सी वर्गाच्या नगरपालिका मंडळांक अर्थीक मजत दिवपी 2026 ही येवजण सरकारान रोखडीच चलीक लावपाचें थारायलां. ह्या येवजणे खाला पात्र सी क्लास पालिका मंडळाक कर्मचाऱ्यांच्या पगार दिवपा खातीर वर्सुकी 50 लाख रुपया मेरेन आनी निवृत्त कर्मचाऱ्यांक पेन्शना खातीर वर्सुकी 25 लाख रुपया मेरेन अनुदान दितले. हो निधी 2 हप्त्यांनी दिवपाचो निर्णय सरकारान घेतला. ही येवजण 5 वर्सां खातीर आसतली. दुबळ्या सी क्लास काउन्सिलाच्या निधीक उणावाक लागून प्रशासकीय खर्च पुराय करपाक मेळना अशा अपवादात्मक प्रकरणात सरकाराक अतिरिक्त निधी मंजूर करपाची तजवीज आसा. त्या नेमाप्रमाण सरकारान हो निर्णय घेतला. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावीपणान चालीक लागपा खातीर 6वी ते 8वी मेरेनच्या वर्गातल्या विद्यार्थ्यां खातीर 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन 10 स्कूलबॅग मुक्त दीस उपक्रम चालीक लावचो अशें GSEERT मागला. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळाची संचालक मेघना शेटगांवकार हांणी राज्यातल्या सगळ्या सरकारी आनी अनुदानीत सरकारी मान्यताय मेळिल्ल्या माध्यमीक शाळांच्या मुख्याध्यापकांक हे संबंधी सुचोवणी जारी केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.

0: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पर्यटन मळावेल्या जाळवणदारांची आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या अध्यक्षते खाला पर्यटन भवनात बसका जाली. ह्या बसके वेळार आखाती देशाच्या गेराच्या गोंयच्या पर्यटनाचेर जावपी परिणाम, इंधनाविशीं उप्राशिल्ल्या प्रस्नांचो पर्यटन मळार जावपी परिणाम, तशेंच पर्यटन मळार येवपी आव्हानाविशीं चर्चा जाली अशी माहिती रोहन खंवटे हांणी दिली. चार्टराची संख्या, एमपीटी क्रूज टर्मिनल बेगोबेग सुरू करप, तशेंच देशाच्या पर्यटकांक आकर्षित करपी फाटभुंयेर 20 मेक खासा बसका पर्यटन खातें घेतलें अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. पोरूं मॉन्सून पर्यटनाक बरो प्रतिसाद मेळ्ळो. तशेंच लग्नां, परिशदो, जेन्झी पर्यटन स्थळ, तशेंच हेर बाबतींत गोंयांत जानेवारी ते एप्रील मेरेन गोंयाक बरो पर्यटन म्हूण प्रतिसाद मेळ्ळा. जाल्यार आतां आखाती देशाच्या गेराक लागून पावसाळ्याच्या पर्यटनाचेर आंतरराष्ट्रीय पर्यटक उणो येवपाची शक्यता जावपाक शकता. मधेशी पर्यटनाक आकर्षित करपाक गोंय पर्यटन खात्यान खासा आराखडो तयार करपाचें काम सुरू केलां अशी माहिती तांणी दिली. ह्या बसकेंत एअरलायन्स, ट्रॅव्हलिंग, हॉटेल, शेक, वॉटर स्पोर्ट तशेंच पर्यटन मेळाव्या हेर जळवणदारांनी वांटो घेतिल्लो. आंतरराष्ट्रीय पर्यटन थळ आशिल्ल्या गोंय राज्याक बऱ्या दर्जाचे पर्यटक येवचे म्हूण गोंय पर्यटन खातें काम करता अशी तांणी मुखार सांगलें. गोंयांतल्या बँकांनी, शिक्षणीक संस्थांनी आर्थीक साक्षरते विशीं जागृताय निर्माण करची. बँकांनी पर्यटन, हरित उर्जा, सौर उर्जा प्रकल्प बसोवपाक, नुस्तेमारी, शेतकी मळाक, बायलांच्या वेगवेगळ्या वेवसायांक आनी क्षेत्रांक चड रीण दिवचें. खाजगी क्षेत्रांतल्या कामगारांक विमो आनी हेर सुविधा बँकांनी दिल्यार सरकार अर्थीक मजत दितले अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. ते पणजे 133व्या राज्य पांवड्यावेल्या बँकाच्या जाळवणदारांकडे घेतिल्ल्या खासा बसकेंत उलयताले.
2: एक्सपोर्ट क्रेडीट, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, द एग्रीकल्चर लिंक्ड ॲक्टिव्हिटी, टुरिझम बेस्ड एंटरप्रिनरशिप, MSME, वुमन लेड एंटरप्रिनरशिप और ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्स में ज्यादा फोकस करना जरूरी है. डेफिनेटली इस पे हमने फोकस किया. So that will be the more will expand this type of activity in the state of Goa.
1: गोयात प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा योजनेचो 4,17,790 जणांनी नोंदणी केल्या. पूर्व आंकडो 3,66,000 आशिल्लो. जाल्यार प्रधानमंत्री विमा सुरक्षा येवजणेचो लाव 10,498,000 आतां 12,00,000 जाला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना, स्टार्टअप योजनांक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखार मुख्यमंत्र्यान म्हळां.
2: 4,70,709 टार्गेट वी हॅव अचीव्ड लास्ट इयर. 3,66,000 स्टाफ जुत्ता, दॅट इज ऑलमोस्ट वी हॅव 1,00,000 टार्गेट हमने ज्यादा अचीव किए. और प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना में जो लास्ट टाइम इट इज 10,54,098 का, इस बार विच इज 12,12,000. जस्ट रिसेंटली आवर लेबर डिपार्टमेंट विच इज वर्किंग देन ईच एंड एवरी द लेबर हु इज वर्किंग इन द प्राइवेट सेक्टर ऑल्सो वी आर रेडी टू पे देर इंस्टॉलमेंट.
1: संसारभर झुजा सारखी परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता असून लेगीत केंद्र सरकारच्या प्रभावी नियोजनाक लागून भारतातल्या सामान्य लोकांक कसलोच उणाव जावंक ना अशे असून लेगीत काँग्रेस आणि हेर विरोधी पक्ष ह्या विषयाचेर राजकारण करतात असो आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते यतीश नायक हांणी पणजीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत केलो. रशिया युक्रेन झुजाक लागून आणि अस्तंत आशियातल्या तणावाक लागून संवसारीक पांवड्यार इंधनाचे दर वाढत असतात पण केंद्र आणि गोय सरकारामधल्या समन्वयाक लागून राज्यात LPG, पेट्रोल आणि डिझेलची पुरवण अखंडपणान चालू असा. आज देश प्रगती करता त्यांना हेच पक्ष फक्त राजकारणाखातीर टीका करतात. 2014 भारताची अर्थव्यवस्था फ्रॅजिल 5 म्हणजे नाजूक 5 वर्गात पडटाली पण आज भारत संसारातली तिसरी नेटान वाढपी अर्थव्यवस्था जावपाच्या वाटेर असा असे ताणी म्हणा. IPL क्रिकेटात आज सांजे 7:30 धर्मशालात पंजाब किंग्स मुंबई इंडियन्सा आड खेळटलो. हवामान खात्यान 15 आणि 16 मेक गोंय राज्यातल्या काय सुवातांनी गडगडपा वांगडा उष्ण आणि दमट हवामानाचो अदमास दिला. भारतीय हवामान केंद्रान 14 मे ते 20 मे या काळात जिल्ह्याप्रमाण हवामान अदमास जारी केला आणि सल्लागारूय जारी केला. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. स्टार्टअप सुरू करपा खातीर आणि हेर मळा लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन व्यवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली 1 District 1 Product येवजण गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान 1 तालुका 1 प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या.

105.4 मेगाहर्ट्झ जंचर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. 7:31 आणि 30 सेकंद जाता. तुम्ही आयकल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो ज्यो आम्ही आमच्या मादय चॅनला वेल्यान तुमच्या खातीर सहक्षेपीत केल्ल्यो. आणि आता फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ फुडें व्हरया. हे सिस्टनो तुमकां जर ह्या कार्यावळींत फोन करपाचो आसा, तुमची फरमायश तुमकां आयकपाची आसा आनी म्हजे सांगाताक उलोवपाचें आसा जाल्यार मुजरत तुमी फोन करूं शकतात. 222-4457 222-4457 किंवा 242-1285.

0: यश शर्मा का फोन था। लड़सी हमारे साथ कौन बात करना चाहता है? हेलो
1: हेलो
0: नमस्कार, फोन इन संगीत सरगम कौन लेता?
1: हाँ नमस्कार, विनायक बोलेता।
0: कहचान
1: आंबोली सावंतवाड़ी।
0: हाँ हाँ आंबोली चंद तू कॉल केला। सो आमचो एफ एम चॅनल 105.4 मेगाहर्ट्झ क्लिअर येतात एक पाक। ओके ओके, आणि फर्स्ट टाइम कॉल केला तुम्ही माझ्या प्रोग्रामात? या
1: आणि एकदा केलं एक वर्षा पहिले।
0: ओके, सो आज तुका खयचे गीत जाय?
1: हे सांगा ना, जिंदगी की यही रेत है,
0: हार के बाद जीत है, मिस्टर इंडिया फिल्मातलं गीत किशोर कुमार आणि गायलंय।
1: ओके ओके,
0: येस। आणि तुका कोणाक डेडिकेट करपाक जाय सॉन्ग? सगळ्या फ्रेंडांक तुझ्या। सो किती नाव म्हटलं तुम्ही?
1: माझे नाव विनायक।
0: विनायक, ऐक तुझ्या आवडीचे हे गीत आणि खुश जा आणि असंच कॉल करीत राहो। येस थँक्यू, आणि ऐक तुझ्या आवडीचे गीत। येस येस, धन्यवाद।

या शिष्टानं आठवडा झाले असत आणि ऐकूया कातारची कार्यावळ. कार्यावळीत पहिला कांतार आल्फ्रेड रोझनच्या ताब्यान आणि कांताराचं नाव असा कोर्तुबा.

लता मंगेशकर आणि गायला घेत निघतेस तुम्ही ऐकले. आणि आता किशोर कुमार आणि गायले हे गीत ऐकूया हाथी मेरे साथी फिल्मातले.

0: चले हवा मस्तानी।
1: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले हाथी मेरे साथ।

आणि तांका या नव्या पवित्र आत्म्याच्या उज्यान तांची काळजां उलपावंक जेजू जिवंत जाला हो तो देवान बसायल्लो सुडभंडार ताका मानून घेवं ते वेतात आणि पेद्रू तांचो फुडारी आपल्या प्रवचनांतल्यान कितलेच लोकांक जिकून घेता हजारांनी लोक जेजूचे शिश जातात ते आतां देवाचो संदेश मानून घेतात जेजू खरेंच जिवंत जाला हो तांचो भावार्थ आणि हे जेजू पासत आतां ते जिवंक आणि मरूंक तयार आतां तेच जाता ते काळजीदारपणाचो व पवित्र आत्म्याचो वारो तेच जातात व उजो मनशांचे दुबाव आणि हेर वेगळेपणां लासून ओडूंक आणि आतां ते जातात हे लोकांक नवीन दारां उगडूंक संवसाराच्या शिमापुऱ्यान वचून ताणी हो संदेश दुसऱ्यांक दिवंक आणि देखून ते लोकांक भेटतात ही तांची भेट गरजेची कित्याक की भेटींत ते आनीक एक म्हत्वाचें काम करतात हे भेटींत कितलेच गांवचो लोक थंय आसलो हे लोकांच्यो भासो वेगळो ते जण एकल्या लोकां लागीं वो ते जमे करून तांचे लागीं वेगवेगळ्या भासांनी उलयनात ते एकूच भास उलयतात एकूच संदेश दितात आणि हो वेगवेगळो लोक एकूच जिवचो संदेश समजता तो संदेश मानून घेतात आणि त्या संदेशा प्रमाणे जिवंक ते तयार जातात पवित्र आत्मो जण एकल्याच्या जिवितांत आणि फुडाऱ्याच्या जिवितांत हे करूंक शकता ताणें केला आणि तो करतलोच